0: newsonair.gov.in इत्यत्र अपि च newsonair इति चलदूरभाषी यन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। आकाशवाणी दूरदर्शन वार्ता प्रधानमंत्री कार्यालय सूचना प्रसारण कार्यालयानां यूट्यूब वाहिनी भी अपि अस्य कार्यक्रमस्य साक्षात् प्रसारणं भविष्यति। हिंदी भाषायां प्रसारणस्य पश्चात् अस्य प्रसारणं आकाशवाण्या क्षेत्रीय भाषासु अपि भविष्यति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य सेशेल्स देशस्य राष्ट्रपतिना पैट्रिक हर्मिनी इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति। उभौ नेतारौ द्वैपाक्षिक सहयोगस्य पूर्णव्याप्तेः समीक्षां करिष्यतः तथा च परस्परस्य क्षेत्रीयान्तराष्ट्रिय विषयेषु मतानाम् आदान प्रदानं करिष्यतः। अद्य प्रधानमंत्री श्रीमोदी सेशेल्स देशस्य राष्ट्रिय सभां सम्बोधयिष्यति। भारतीय प्रवासी सदस्यैः सह संवादमपि विधास्यति। पश्चात् प्रधानमंत्री रोश कैमन इत्यत्र राष्ट्रिय दिवस समारोहे भागं भजिष्यति। मन्त्रालयेन उक्तं यत् भारतीय रक्षाबलानां एकेन दलेन सह भारतीय नौसेनायाः द्वाभ्यां नौकाभ्यां सह श्रीमोदी उत्सवे भागं ग्रहीष्यति। प्रधानमंत्री श्रीमोदी ह्यः सेशेल्स देशस्य त्रिदिवसीय यात्रायां विक्टोरिया नगरं सम्प्राप्तवान्। विमानस्थानके सेशेल्स देशस्य राष्ट्रपतिना डॉक्टर पैट्रिक हर्मिनी इत्यनेन तस्य भव्यं स्वागतं विहितम्। केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः भारतीय समवाय विशेषान् भारत यूके व्यापक आर्थिक व्यापार संधेः CETA इत्यस्यान्तर्गतं उदयोन्मुखावसरान् सुस्थिर व्यापार वृद्धौ परिवर्तयितुं यूके देशस्य समकक्षैः सह संपर्कं सुदृढं कर्तुं प्रार्थयत्। लंदन नगरे भारत यूके प्रगति व्यापार पूर्ण सम्मेलने सहभागिनां नेतृत्वावधौ मंत्रिणा इदमुक्तम्। दिल्ल्याः मुख्यमंत्री रेखा गुप्तावर्या सावधानं कृतवती यत् यानि कोचिंग इति प्रशिक्षण केन्द्राणि अनिवार्य सुरक्षा मानदंडानां पालनं न करिष्यन्ति तानि दिल्ल्यां कार्यं कर्तुं नानुमन्यन्ते। एकस्मिन् वीडियो संदेश श्रीमती गुप्ता अवदत् यत् दिल्ली सर्वकारः शीघ्रमेव कठोरं निरीक्षणं बृहत्तरं उत्तरदायित्वं छात्राणां सुरक्षां च सुनिश्चेतुं दृढं विनियामक विधिं प्रावर्तयिष्यति। भारत ऋतु विभागेन अद्य असम मेघालय उपहिमालय पश्चिम बंगाल सिक्किम प्रदेशेषु अत्यधिक वृष्ट्यै रक्तवर्णीया संचेतना प्रसारिता अस्ति। बिहार छत्तीसगढ़ कर्नाटक कोंकण गोवा ओडिशा तमिलनाडु पुदुचेरी करैकल तेलंगाना विदर्भ लक्षद्वीप अंडमान निकोबार द्वीपेषु अपि आगामी दिनद्वयोः कृते विभागेन संचेतना प्रसारिता अस्ति। ऋतु विभागेन ख्यापितं यत् श्वः दिल्ली हरियाणा चंडीगढ़ उत्तर प्रदेश इत्येतेषु प्रदेशेषु उष्णतरंगस्य स्थितिं भविष्यति। फीफा विश्वकप क्रीडायां इंग्लैंड देशेन अद्य प्रातः अमेरिका देशस्य न्यूजर्सी क्रीडांगणे स्वस्य ग्रुप एल क्रीडायां पनामा देशं 2-0 इत्यंकैः पराजितम्। प्रियाः श्रोतारः संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः FM गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने 12:30 भविष्यति। भवन्तः सर्वे श्रोतुं प्रभवन्ति इति वार्ताः।
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ, ಸಮಯ 7 ಗಂಟೆ. ಇನ್ನೀಗ ಕೆಲವು ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು.
2: ಜೂನ್ 28 ಪೋಲಿಯೋ ಭಾನುವಾರ, ಭಾರತ ಪೋಲಿಯೋ ಮುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರ. ಆದರೆ ಅಪಾಯ ಇನ್ನೂ ತಪ್ಪಿಲ್ಲ. ವಿಶ್ವದಿಂದಲೇ ಪೋಲಿಯೋ ರೋಗ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಮೂಲನೆ ಆಗುವವರೆಗೂ ನಾವು ಜಾಗೃತರಾಗಿರಬೇಕು. 5 ವರ್ಷದ ಒಳಗಿನ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿಗೆ ಈ ಹಿಂದೆ ಎಷ್ಟೇ ಬಾರಿ ಪೋಲಿಯೋ ಹನಿ ಹಾಕಿಸಿದ್ದರೂ ಜೂನ್ 28 ಭಾನುವಾರದಂದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕೆ ಹಾಕಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಹತ್ತಿರದ ಪೋಲಿಯೋ ಬೂತ್ನಲ್ಲಿ ತಪ್ಪದೇ ಉಚಿತವಾಗಿ 2 ಹನಿ ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕೆ ಹಾಕಿಸಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ಹತ್ತಿರದ ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಆಶಾ ಅಥವಾ ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಪ್ರಕಟಣೆ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
3: ಆಕಾಶವಾಣಿಗೆ 90. ಆತ್ಮೀಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಸೂರ್ಯೋದಯ ಅಂದ್ರೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಗೀತ ಬರಬೇಕು. ಕಲಾವಿದರು ಅಂದ್ರೆ ಅವರು ಆಕಾಶವಾಣಿ ಜೊತೆನೆ ಬೆಳೆದಿರಬೇಕು. ಸಂಗೀತ ಇರಲಿ, ಸಾಹಿತ್ಯ

0: illicit drug trafficking. It is particularly significant that this conclave is being held in the context of the International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking observed on 26th June every year. The vision of Nashmukt Bharat is not merely the absence of drugs. In the presence of healthy choices, informed decisions, supportive families and resilient communities, we should rise against all evil forces. It is about empowering individuals. Our mind should be controlled by only one, that is, by our consciousness, nothing else in the world. Every young life lost to addiction represents a loss of human potential and a setback to our collective aspirations, both family as well as the society. And we should take this message to the entire world. And as a future doctors, nurses, pharmacists, psychologists, public health experts, the researchers, students of this university will be the forefront of addressing the substance use disorders. They will not only treat patients but also shape public awareness, influence the policy makers and contribute to the evidence-based solutions. Everything is possible when we get convinced what we are going to do. The oath what you are taking today will make not only you happy, but it will make the entire society, the state and the country happy. We need innovative approaches that integrate technology, counseling services, peer support, networks and public health outreach. Evidence must guide action and research must inform the policy. Schools, colleges, families, community organizations, healthcare institutions, law enforcement agencies and civil society must work together. And by working together, we create an environment that discharges substance abuse and promote healthy lifestyles. As the chancellor of three central universities, I have been laying emphasis on drug-free campuses. We have done one great program like this in Delhi University, and today we are very happy to announce the Delhi University is a drug-free university. We all must unite together to fight against the drug mafia. Let us also pledge to create a future where every young person has the opportunity to thrive, where healthcare system provide compassionate support, and where communities stand united against the menace of substance abuse. That is my request to all of you, and I am sure by seeing all of you, all the youngsters, the students, and your willpower today, that our campus is going to be free from drugs. And I am sure Bangalore will be soon totally free from drugs. And Karnataka, yes, it was assured by our Chief Minister, Karnataka will be totally free from drugs. He has assured he will take the strongest action against the drug mafia. Yes, that is the only way that the society can be saved.
1: ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕಾ ದಿನವಾದ ಇಂದು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಸಿಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರು ಎರಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪಲ್ಸ್ ಪೋಲಿಯೋ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಸ್ವತಃ ತಾವೇ ಹಾಕಿ ಚಾಲನೆಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಗೌರವಾನ್ವಿತ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಹಾಗೂ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಆರೋಗ್ಯ ವಿಜ್ಞಾನಗಳ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕುಲಪತಿಗಳೂ ಆದ ಥಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಸಾಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಪ್ರಸ್ತುತ ದೇಶದ ಜನಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಗಣನೀಯವಾಗಿ ಯುವಜನತೆಯ ಸಂಖ್ಯೆಯೇ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಯುವಶಕ್ತಿಗೆ ಸರಿಯಾದ ಶಿಕ್ಷಣ ದೊರೆತು ರಾಷ್ಟ್ರ ಸೇವೆಯ ಹೊಸ ದಿಶೆ ಸಿಕ್ಕಿದಲ್ಲಿ ವಿಕಸಿತ ಭಾರತಕ್ಕೆ ವೇಗವೂ ಸಿಗಲಿದೆ ಎಂದರು. ಹಾಗಾಗಿ ಯುವ ಜನತೆ ನಶಾಮುಕ್ತ ಭಾರತಕ್ಕೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಕರೆಯನ್ನು ನೀಡಿದರು.
2: ಆಜ್ ಕಾ ಯಹ ಸಮಾರೋಹ ಯಹ ಸಂದೇಶ ದೇತಾ ಹೈ ಕಿ ಚಿಕಿತ್ಸಾ ಶಿಕ್ಷಾ ಕಾ ಉದ್ದೇಶ ರೋಗೋ ಕಾ ಉಪಚಾರ ಕರನೆ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಸಮಾಜ ಕೋ ಸ್ವಸ್ಥ ಜಾಗರೂಕ ಔರ್ ನೈತಿಕ ರೂಪ ಸೆ ಸಶಕ್ತ ಬನಾನಾ ಭೀ ಹೈ. ಭಾರತ ಯುವಾಓಂ ಕಾ ದೇಶ ಹೈ. ಆಜ್ ಹಮಾರಿ ಲಗಭಗ 65% ಆಬಾದಿ ಜನಸಂಖ್ಯಾ 35 ವರ್ಷ ಸೆ ಕಮ್ ಆಯು ಕಿ ಹೈ. ಯಹಿ ಯುವಾ ಶಕ್ತಿ ಭಾರತ ಕಿ ಸಬ್ಸೆ ಬಡಿ ಪೂಂಜಿ ಹೈ. ಯದಿ ಇಸ್ ಊರ್ಜಾ ಕೋ ಶಿಕ್ಷಾ ಕೌಶಲ್ ನವಾಚಾರ अनुसंधान और राष्ट्र सेवा की दिशा मिले तो विकसित भारत 2047 का लक्ष्य प्राप्त करना बहुत आसान होगा। इसलिए युवाओं को स्वच्छ, संस्कारित, जागरूक और नशा मुक्त बनाना हम सभी की सामूहिक जिम्मेदारी है। स्वस्थ युवा ही सशक्त भारत और विकसित भारत की आधारशिला है। नशा व्यक्तिगत समस्या के साथ साथ सामाजिक, आर्थिक और स्वास्थ्य संबंधी चुनौती भी है। नशा व्यक्ति की मानसिकता को प्रभावित करता है, परिवारों को विखंडित करता है और समाज में असंतुलन एवं अपराध को बढ़ावा देता है। इसलिए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का नशा मुक्त भारत का संकल्प एक अभियान के साथ साथ राष्ट्रीय आवश्यकता भी है। किसी भी परिवर्तन की शुरुआत संकल्प से होती है और उसकी सफलता जन भागीदारी से होती है। आज यहाँ उपस्थित प्रत्येक व्यक्ति इस परिवर्तन का सक्रिय भागीदार है। मैं आप सभी से आग्रह करता हूँ कि आप स्वयं नशे से दूर रहें, अपने परिवार और समाज को नशे से दूर रहने के लिए जागरूक करें और इस अभियान को जन जन तक पहुँचाने में सक्रिय भूमिका निभाएं। आइए हम सब मिलकर यह संकल्प लें कि हम कर्नाटक और भारत को नशा मुक्त, संकल्प स्वच्छ और सशक्त समाज के रूप में स्थापित करेंगे। मैं इस अवसर पर राज्य सरकार, शैक्षणिक संस्थानों, स्वयंसेवी संगठनों और समाज के सभी वर्गों के प्रयासों की सराहना करता हूं, जो युवाओं को नशे से दूर रखें और उन्हें सकारात्मक दिशा देने के लिए निरंतर कार्य करें। मैं नशा मुक्त भारत कॉन्क्लेव तथा नशीली दवाओं के दुरुपयोग एवं अवैध तस्करी के विरुद्ध अंतर्राष्ट्रीय दिवस के महत्वपूर्ण आयोजन के लिए राजीव गांधी स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, दिशा बोध फाउंडेशन तथा नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं। आपकी यह पहल निश्चित रूप से समाज में सकारात्मक संदेश प्रसारित करेगी और नशा मुक्त भारत के लक्ष्य को प्राप्त करने में महत्वपूर्ण योगदान देगी।
1: ಕರ್ನಾಟಕದ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು, ಯುವಶಕ್ತಿಯು ದೇಶದ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ರೂಪಿಸುವ ಶಕ್ತಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಶಾಮುಕ್ತ ಭಾರತದ ರಾಯಭಾರಿಗಳಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಬೇಕು ಎಂದು ಕರೆ ನೀಡಿದರು.
3: I am very happy that you are holding ನಶಾಮುಕ್ತ ಭಾರತ ಕಾನ್ಕ್ಲೇವ್ and you all are the ambassadors of it. So drug menace is only the major challenge we are facing today. Today let us all join together. It is a shame that more of the youths are falling to this trap. You are the ambassador, you have to stop it, you have to guide them. It is your responsibility. You have taken this as a great profession. In this profession we should see that nothing comes to India and we have to protect it. Our goal is to create a drug free Karnataka in our state. We are doing lot of work in that. Drugs menace in this country is like a tap of a bucket. So adrinda tavellaru kuda ee nasha mukta bharatadalli raayabari aagi tavella kelasavanna maadbeku. Jawaharlal Nehru ondina ond maatu helidru, the children of today will make the India of tomorrow. If we do not secure the drugs today, there is no future. So Karnatakadalli ಈ ಡ್ರಗ್ ಫ್ರೀ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಕೂಡ ಸಹಕಾರಿ ಆಗಬೇಕು, ರಾಯಭಾರಿ ಆಗಬೇಕು. ಮೈ ಎಂಟೈರ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಕಮಿಟೆಡ್ ವಿತ್ ಯು ಟು ಸೇವ್ ಕರ್ನಾಟಕ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ನಶಮುಕ್ತ ಭಾರತ.